बादशाह कौन जाने गुण देवे गावे ते ओए दावे सुनते ओदवे वाहिगुरु गावे ते ओए दावे सुनते ओदवे